Bí FBS gurgar ríidú san déanún sa sratára gaid a chrumail hamí sa mé más so dú halka fulka go second hour ma rába se mani ma tjars a gurí reik vissú Hitler sammaní baratatia djun kasi tjars a ma áninan jís písi ma djan gurí reik vissam Rísi gurí abo mani ma ranéitsu dú jasirí jautó djun tjarsa ma aik vissana dú bari ma bin djan gurí huni nisa Bratan bísu yuddama kaitim Australiali nagarik bhai tapani uni Bavariali sena ma bharna bhai ka thiye unle 1916 ma Battle of the Somme ma bhag le ka thiye tara tyaha khutta ma chot parepachi uni ghaite bhai testai 1918 ma mustard gas ka karan asthayi rup ma andho pani bhai pachi aspatal ma upachar garireko bela unle Germany ko le आत्मसमर्पण गरेको समाचार सुने युद्धमा वीरताका लागि उनले आयरन क्रस पदक पनि प्राप्त गरेका थिए रविशय यो जानकारीहरू तपाईँको माझमा रद्दै गर्नेछ श्रोता अहिलेलाई आउनुहोस् लागौ यो मिठो गीत सुने क्रमतर्फ